0: मंजिलों से बढ़ा जा रहा हूँ, कौनो जो दिल सपनों में आया, कौनो जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी, इश्क मेरा रंग लाया। ओ प्रिया
1: थँक यू विश्वास अरे तुम्ही चेन्ना हडदी थँक यू ओके एस नम विश्वास अरु तुम्हा चेन्ना हाडता इद्रु बनी ईगा नेक्स्ट कॉलर यारु अंत केळोण हॅलो
2: हॅलो नमस्कार
1: नमस्ते
2: हा मुत्तण्णा चित्रकार मॅडम ಕೊಪ್ಪಳ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ
1: ಮುತ್ತಣ್ಣ ಅವರ
2: ಹೌದ್ರಿ ಮೇಡಮ್
1: ಓಕೆ ಮುತ್ತಣ್ಣ ಅವರೇ ಆಯ್ತಾ ನಾಷ್ಟ
2: ನಾಷ್ಟ ಆಯ್ತ್ರಿ ಮೇಡಮ್ ತಾವದಾತ್ರಿ
1: ಹಾ ನಮ್ದು ಆಯ್ತು
2: ಓಕೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಲೈನ್ ಹಾಡ್ತೀನಿ ಆನೆ ಸೇ ಉಸ್ಕೆ ಹಾಯೇ ಬಹಾರ್ ಜಾನೆ ಸೇ ಉಸ್ಕೆ

होंगे हम, हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ तुमसे प्यार है। कह रही है दिल की भेकुदी, बस तुम्हारा इंतजार है। यस, ಮತ್ತೊಂದು ಹಾಡನ್ನು ಹಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಓಕೆ,